अतिरेकवाच्यसतां जीवतु एकायुको होतो अरोको होतो एकायुको होतो अरोको होतो सुखितो होतो परमेन्द्र महाराजा स परमराजिनी तिथि कितं सिथि कमं तिथि लोचयोनिजं परमेन्द्र महाराज वरच परमराजिनियास पवतु सपथा